चौकी चले खने खने चलु मंद मनमथ पाठ पहिल अनुबंध हृदय मुकुल हेरी हेरी थोर खने